सम्मोहकौ सकलमोह विभञ्जकौ च तापत्रयोपशमनौ हि दयाविशेषौ श्री शिरडि साई चरणौ शरणं प्रपद्ये सत्य प्रधान समता गुण सौम्यशील श्रीचंद्रहास चिरवांछ।